सतगुर सेवे खुले कपाट, अंकर बाहर निकटे सोए, जन नानक आवे ना जावे कोए, पैरो महला पंजवा, जिस तू राखे तुझ कौन मारे, सब तुझ ही अंतर सगल संसार है, कोट उपाव चितवत है प्राणी, सोहो वैजे करे चोज विदानी, राखो राखो कृपा तारे, तेरी शरण तेरे दरवाजे।